भूख है खाई चली है दुख, सो क्यों विसरे मेरी माई, साचा साहिब साचे नाई रहा, साचे नाम की तिल वडियाई, आग थके।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।